charchong chong ba ba ni nam thang jire to chong ko thin ko thin ge cher ge yu shu la nam thwa ni charchong chong ba jire to chong ko thin ko thin ge cher ge ma chin la she mo wa ni char kha yong jire to chong ko thin ko thin ge jip den rong la she mo wa ni charchong chong ba jire to chong ko thin ge je ni ko thin ge ni ri ना कोलमोला शमोने नमरे ब्रंजिर चरे चोचंग कोठेंग जेनी कोठेंग नियरगा दातोंला नम थोंगने शमंग जरे चोचंग कोठेंग गानी कोठेंग नियसम तोंकोला नम थंग जरे चोचंग कोठेंग जेनी कोठेंग नियसम ह्वांगजोंग ला शमोने नम थंग जरे चोचंग कोठेंग जेनी कोठेंग निहे पियाला शमंग जरे चोचंग कोठेंग देनी कोठेंग नियरजे Hutu la shimoni, nam tangiri, jotang kotheng, jenny, kotheng, nyersim. Minhe la shimoni, nam tangiri, jotang kotheng, jenny, kotheng, nyerna. Hualung la, nam tangani, shimongiri, jotang kotheng, nini, kotheng, nyehe. Xionghua la shimongiri, jotang kotheng, gani, kotheng, nyerna, jiri.